0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777.
0: मोबाईल नंबर 8550877777.

वेणुधुनी 90.4 एफएम केएलई गणसू तुम्ही ऐकत आहात संस्कृतम वदामहा हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसूर.

गुड मॉर्निंग, तुम्ही ठेवून आहात वेणुधुनी 90.4 FM KLE कणसूरवरती आणि भक्तिमय सकाळ या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे मनीषा तुमच्यासोबत. आज आहे मंगळवार 22 सप्टेंबर 2026 आणि नेहमीप्रमाणे सर्वात आधी आजचा सुविचार. मनात श्रद्धा असेल, कृतीत प्रामाणिकपणा असेल आणि विचारात सकारात्मकता असेल तर प्रत्येक अडचण आपल्याला काहीतरी शिकवून जाते. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते पाहू. इराकने इराणवर हल्ला करून युद्धाची सुरुवात केली. दिवस होता आजचा. संयुक्त राष्ट्रसंघाच्या युद्धबंदी आदेशानंतर भारत पाकिस्तान मधील दुसरे काश्मीर युद्ध थांबले तेही आजच. पोलंडवरील यशस्वी आक्रमण साजरे करण्यासाठी संयुक्त जर्मन सोव्हिएत लष्करी परेड आयोजित करण्यात आली. नेपाळचे राजपुत्र हेम शमशेर राणा आणि वीर सावरकर यांची भेट झाली तीही आजच. जर्मन पाणबुडीने ब्रिटिश क्रुझर जहाजे बुडवले त्यामध्ये किमान 1500 दर्यावर्दी लोकांचे निधन झाले तोही दिवस होता आजचाच. मराठा साम्राज्यातील शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून पन्हाळगड सिद्धी जोहरच्या ताब्यात देण्यात आला तोही दिवस होता आजचा. साल होतं 1660. आता आजचे जन्मदिवस पाहू. नरेंद्र थापा भारतीय फुटबॉलपटू यांचा जन्म आजचाच. विठ्ठलराव गाडगीळ यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. रामकृष्ण बजाज ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक व उद्योगपती यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. अनंत माने मराठी चित्रपट दिग्दर्शक यांचाही जन्म आजच. विडंबनकार दत्तू बांदेकर विनोदी लेखक यांचाही जन्म आजचाच आहे. कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षणतज्ञ पद्मभूषण यांचाही जन्म आजचाच. V.S. श्रीनिवास शास्त्री कायदेतज्ञ भारत सेवक समाजाचे अध्यक्ष यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहू. धोनी 90.4 FM KLE कणसूर भक्तिमय सकाळ.

श्रोतेहो, आपल्या जीवनात अनेक इच्छा असतात. अधिक पैसा, अधिक यश, अधिक प्रसिद्धी आणि अधिक सुख मिळावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. इच्छा असणे चुकी

नाही, पण त्या इच्छांवर विवेकाने नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. संयम म्हणजे स्वतःला त्रास देणे नव्हे, तर संयम म्हणजे योग्य आणि अयोग्य यामधील फरक ओळखून योग्य मार्ग निवडणे होय. आपण राग आला तरी शांत राहू शकतो का? आपल्यावर टीका झाली तरी त्यातून शिकू शकतो का? आपल्याकडे अधिक असताना गरजू व्यक्तीला मदत करू शकतो का? आपण आपल्या वेळेचा आणि शब्दांचा योग्य वापर करू शकतो का? या प्रश्नांची उत्तरे आपल्या आध्यात्मिक प्रगतीची दिशा ठरवतात. भगवान विष्णू हे पालनकर्ते मानले जातात. त्यांच्या स्मरणातून आपल्याला कुटुंब, समाज, निसर्ग आणि आपल्या जबाबदाऱ्यांचे पालन करण्याची प्रेरणा मिळते. आज आपण एक छोटासा संकल्प करूया. मी माझ्या विचारांवर, शब्दांवर आणि कृतीवर संयम ठेवेन. शक्य तितके चांगले कार्य करीन आणि गरजू व्यक्तीला मदत करण्याचा प्रयत्न करीन. हे होते आजचे आध्यात्मिक विचार. आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहू. 90.4 FM KLE गणसू भक्तिमय.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केळी बनभूनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात. आणि आता आपण आजचं राशी भविष्य ऐकू. सुरुवात करते मेष राशीपासून. आज कामात उत्साह राहील. नवीन जबाबदारी स्वीकारताना योग्य नियोजन करा. रागावर नियंत्रण ठेवणे फायदेशीर ठरेल. वृषभ रास. आर्थिक बाबतीत सावधपणे निर्णय घ्या. अनावश्यक खर्च टाळा. कुटुंबातील व्यक्तींचे मार्गदर्शन उपयोगी ठरेल. मिथुन रास. संवादातून नवीन संधी मिळू शकतात. विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवावे. अफवांवर विश्वास ठेवू नका. कर्क रास. कुटुंबातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. भावनिक निर्णय घेण्यापूर्वी परिस्थिती समजून घ्या. सिंह रास. नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते. आत्मविश्वास ठेवा, परंतु सहकाऱ्यांच्या मतांचा आदर करा. कन्या रास. नियोजन आणि शिस्त यामुळे कामे व्यवस्थित पूर्ण होतील. आरोग्यासाठी वेळेवर आहार आणि विश्रांती घ्या. यावत्या सहाराशी आणि आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा. 90.4 FM KLE कणसू भक्तिमय.

तिवे सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे केली बनधोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि आता आपण पुढच्या सहा राशी ऐकू ज्यामध्ये तुळरास. नात्यांमध्ये समतोल राखा, गैरसमज टाळण्यासाठी शांत आणि स्पष्ट संवाद साधा. वृश्चिक रास, आज आत्मपरीक्षणासाठी योग्य वेळ आहे, जुन्या अनुभवातून शिकून पुढील निर्णय घ्या. धनुरास, वाचन ज्ञान आणि अध्यात्माकडे मन वळेल, नवीन गोष्ट शिकण्यासाठी वेळ द्या. मकर रास, जबाबदाऱ्या वाढू शकतात, कामाचे योग्य नियोजन केल्यास ताण कमी होईल. कुंभ रास, सामाजिक किंवा सेवाभावी कार्यात सहभागी होण्याची संधी मिळू शकते, तुमची छोटी मदतही कुणासाठी महत्वाची ठरू शकते. आणि शेवटची मीन रास, मन शांत ठेवण्यासाठी ध्यान, प्रार्थना किंवा नामस्मरण करा, कुटुंबियांशी प्रेमाने संवाद साधा. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही ऐकत रहा रेणुधोनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. स्वस्थ मन निरोगी शरीर या सिरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. ऐकत रहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू.
1: डॉक्टर अमा मराठे, मनोविकास आणि मनोविकास तज्ञ, मानसिक आरोग्य या संवाद मालेमध्ये आज आपण शांत प्रगाढ झोप, मानसिक आरोग्याची गुरुकिल्ली या विषयाबाबत थोडी माहिती घेणार आहोत. झोप किंवा विश्रांती ही प्रत्येक जिवंत प्राण्याची, मानवाची एक नैसर्गिक अवस्था आहे. पानं, फुलं, झाडं, वेली, पशुपक्षी सगळ्यांनाच विश्रांती लागते. आपला चयापचयाचा वेग कमी जास्त करून सगळेच झोपतात, पण निद्रानाश हा प्रकार मात्र मानवनिर्मित आहे किंवा तो फक्त माणसात आढळतो. झोप हा माणसाच्या दैनंदिन कार्यक्रमातला अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, कारण दिवसाच्या 24 तासांपैकी 6 ते 8 तास म्हणजे 1/3 ते 1/4 वेळ हा याच कार्यक्रमाला दिलेला असतो. झोपेची अपॉइंटमेंट रोजचीच. झोप कमी जास्त लागणं, न लागणं, रात्री झोपल्यानंतर मध्येच किंवा सकाळी पहाटे लवकर जाग येणं, दिवसभर सारखी झोप येत राहणं, अशा अनेक गोष्टी, अनेक तक्रारी झोपेबाबत आढळतात. अशा निद्रानाशानं वैतागलेले, त्रासलेले असे किती लोक या जगात आहेत म्हणता ऐका तर. दर 6 माणसांमागे 1 माणसाला झोपेची कसली ना कसली तरी तक्रार किंवा कटकट असतेच. जगातील निम्मी लोकसंख्या कधी ना कधीतरी झोपेनं किंवा झोपेच्या त्रासानं हैराण झालेली असते. झोपेच्या त्रासापासून कुणाचीच सुटका नाही. तुम्ही पंतप्रधान असा किंवा चपरासी, बॉस असा किंवा कारकून, डॉक्टर, वकील, पत्रकार, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असे प्रसंग येतच असतात की जेव्हा आपला सर्वोत्कृष्टपणा सिद्ध करायचा असतो. नोकरी करता मुलाखत, नवीन पद, जबाबदारी उद्या स्वीकारायची आहे कारण प्रमोशन झालंय, मग आज रात्री झोप नाही, सतत तेच विचार, उलटसुलट विचार आणि तळमळ. निद्रानाश हा हिमनगासारखा पाण्यावर दिसणारा लहानसा तुकडा आहे, त्याखाली अनेक समस्या दडलेल्या आहेत. झोपेचा विचार करताना अनेक पायऱ्यांवर थांबून, थपकून, अंतर्मुख होऊन विचार करायला हवा, मग मात्र निद्रानाशाचं मूळ सापडेलच कुठेतरी. ऑफिसच्या कामात, कौटुंबिक भावजीवनात, लैंगिक आयुष्यात, कदाचित तुमच्या जीवन पद्धतीत कि जगण्याच्या तत्वज्ञानात निद्रानाशाचं मूळ शोधा म्हणजे सापडेल, किंवा मदत घ्या मानसशास्त्राची. झोपेचे आजार कोणते, यांना स्लीप डिसऑर्डर्स असं म्हणतात. कमी झोप लागणं किंवा इन्सोमनिया याची लक्षणं पाहू. अंथरुणात पडल्यावर लवकर झोप न येणं, झोप लागायला उशीर होणं, झोप लागल्यावर लवकर जाग येणं व परत झोप न येणं, सारखी झोपमोड होणं, अस्वस्थ झोप, रात्री शांत गाढ झोप न झाल्यामुळं दिवसा मरगळलेपणा वाटणं, बेचैनी, चिडचिड होणं, अस्वस्थपणा, बौद्धिक थकवा, उदासी, कामात लक्ष न लागणं, उत्साह नसणं, कार्यक्षमता कमी होणं, या तक्रारी इन्सोमनिया किंवा कमी झोप लागणं या अंतर्गत होतात. आता जास्त झोप लागणं किंवा हायपरसोमनिया यामध्ये काय घडतं पाहूया. प्रमाणापेक्षा जास्त झोपणं किंवा तशी गरज भासणं, दिवसा रिकाम्या वेळेत जास्तीची झोप घेणं, कामाच्या वेळेतही झोपाळल्यासारखं वाटणं, उत्साह कमी होणं, कार्यक्षमता व नातेसंबंधांवर परिणाम होणं, प्रयत्न करूनही स्वतःला जागे ठेवता न येणं, अनियंत्रित झोपेचे झटके येणं, ज्याला नार्कोलेप्सी असं म्हणतात. आता पाहू झोपेच्या आजाराचे इतर प्रकार. याला पॅरासोमनिया असं म्हणतात. पॅरासोमनियाची लक्षणं पहा. जास्तीची स्वप्न पडणं, रात्रभर झोपूनही न झोपल्याची भावना, सतत विचार चालू असल्याची भावना, भीतीदायक प्रसंगांमुळं घाबरून उठणं, झोपेमध्ये बोलणं, बडबडणं, झोपेमध्ये चालणं इत्यादी. लक्षात घ्या, झोप ही चैन नाही, तो जन्मसिद्ध हक्क आहे, अधिकार आहे, अत्यावश्यक गरज आहे. शांत प्रगाढ झोप ही मानसिक आणि शारीरिक आरोग्याची गुरुकिल्ली आहे. झोपेतच मनाला आणि शरीराला विश्रांती मिळते, दुरुस्ती होते, झीज जखमा भरून येतात, भरण पोषण वाढ होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. निद्रानाश हे एक लक्षण आहे, जसं ताप हे एक लक्षण आहे. ताप कोणत्या रोगामुळं किंवा कारणामुळं आला हे शोधून काढावं लागतं. तसंच झोपेच्या तक्रारी कोणत्या कारणामुळं झाल्या याचं निदान करून त्यावर मूलभूत असे उपाय उपचार करावे लागतात. उदाहरणार्थ जीवनशैलीत बदल, समुपदेशन, तणावमुक्ती, आहारात बदल, व्यायाम, औषधे इत्यादी उपाय उपचार करावे लागतात. झोप ही तुमच्या आरोग्याची सुखासमाधानाची निदर्शक असल्यामुळं झोपेच्या छोट्या तक्रारींकडे सुद्धा दुर्लक्ष करू नका आणि जरूर तेव्हा मानसोपचार तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या. निद्रानाश हे अनेक सायकोसोमॅटिक किंवा मनोजन्य शारीरिक व्याधींचं किंवा काही मानसिक आजारांचं पहिलं लक्षण असू शकतं. तेव्हा या आजारांचं जर प्रतिबंधन करायचं असेल तर निद्रानाशावर ताबडतोब उपाय किंवा उपचार करा. धन्यवाद.
0: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्थ मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ही होती KL वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NASA कडून A+

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणू धोनी 90.4 FM KLE कनसू आणि एक विशेष प्रोग्राम तुमच्यासाठी घेऊन आली आहे, ज्यामध्ये आपण सुषमा बसवराज जगजंपी यांना ऐकणार आहोत. सुषमा जगजंपी या अखिल भारत कवयित्री संघाच्या सदस्य आहेत, सोबत बेळगाव जिल्ह्यातील लेखक संघाच्या देखील त्या सदस्य आहेत. मराठी, हिंदी आणि कन्नड भाषेच्या अनुवादिका आहेत. त्यांच्याच लेखनातील कविता आपण त्यांच्याच आवाजात ऐकणार आहोत, तेव्हा जास्त वेळ न घालवता कार्यक्रमाला सुरुवात करते. तुम्ही एकत्र वेणू धोनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमस्ते सर्व रसिक बंधू भगिनींना, मी सुषमा जगजंपी आज माझ्या मराठी कविता सादर करीत आहे. तर पहिल्यांदा गुरु जेव्हा मला भेटले तेव्हा त्यांच्या पुढे क्षमा याचना म्हणून मी एक भोपाळी चालवर एक कविता लिहिलेली आहे, ती सादर करते आहे.

नंतरची कविता आहे देहदान. आत्ताच्या काळात देहदान ही एक जरूरत बाब झालेली आहे, त्यामुळे देहदानावर एक मी कविता लिहिली होती. मृत्यूनंतर या देहास नको मसण माती, मृत्यूनंतर या देहास नको मसण माती, काय होईल देहगती, याची नाही मज भीती, याची नाही मज भीती. मी होईन देहदाती, मी होईन देहदाती, तरच मला आत्मशांती. मृत्यूनंतर नको मज साज शृंगार, नको मज साज शृंगार, कळले हे जीवन क्षणभंगूर. नको ती अंत्ययात्रा, नको ते लोकांचे जमणे रडणे, ऐका माझे एकच गाणे, ऐका माझे एकच गाणे, हा देह सोपून वैद्य विज्ञान संस्थेच्या हाती, मी होईन देहदाती, तरच मला आत्मशांती. मज मरण म्हणजे एक सण, मज मरण म्हणजे एक सण, सणास न करीन देह दहन, सणास न करीन देह दहन, पावन होईन करुणी देहदान, पावन होईन करुणी देहदान. आणि ही कविता माझी झाली. दहावीची बारावीची मुलं फेल झाल्यावर आत्महत्या करत असतात, त्यांनी ती आत्महत्या करू नये म्हणून माझी कविता माऊलीचे बोल. माऊलीचे बोल. दहावी झालास नापास अन लावलाच गळफास, दहावी झालास नापास अन लावलाच गळफास, कशी रे सोडलीस जगण्याची आस, कसे तोडले सर्वांचे पाश, आठवली नाही का आईची ममता, आठवला नाही का श्रीफळा समपिता, कारे पाहिलीस फक्त त्यांची कठोर वाणी, दिसली नाही का पित्याची जीवन संघर्ष कहाणी, खडका सम शब्द त्यांचे कडक, खडका सम शब्द त्यांचे कडक, पण खडकामध्येही असतो सुप्त पाझर, पण खडकामध्येही असतो सुप्त पाझर, हे शिकू शकले नाहीत ना तुझे मैत्रिणी मास्तर. क्षणभर केला असता जरी विचार, क्षणभर केला असताच जरी विचार, तर चुकवू शकला असतास मृत्यूचा हार, झाला असतास आमच्या म्हातारपणीचा आधार. तुझ्या अवतीभोवतीच होते प्रवीण प्रकाश, तुझ्या अवतीभोवतीच होते प्रवीण प्रकाश, सुट्टीतच करू शकले असते तुझा विकास, 2 महिन्यात पुन्हा झाला असतास पास, पण आत्महत्या करून या जीवनातही तू झालास फेल, आत्महत्या करून या जीवनातही तू झालास फेल, पण देव का ऐकेल, परत तुला मनुष्य जन्म देऊन पृथ्वीवर पाठवेल, पुन्हा 10वी पास होण्यात 15 वर्ष वाया घालवेल, त्याऐवजी 1 वर्ष घेतला असतास अभ्यासाचा घ्यास, तर झाला असतास पास. बाळा तुझं विण झाले नसते जीवन भकास उदास, म्हणूनच बाळांनो ऐका एका माऊलीचे बोल, म्हणूनच बाळांनो ऐका एका माऊलीचे बोल. तुमचे जीवन फुलून यावी बहार, म्हणूनच मातेचा मार पित्याचा शब्द प्रहार, म्हणूनच मातेचा मार पित्याचा शब्द प्रहार. पिता नसतो कधीच मुलांचा वैरी, पिता नसतो कधीच पुत्रांचा वैरी. तुम्हीच सांगा ना आई तुमच्या कपड्यांना बडवून धुवून इस्त्री का करी, शिल्पी पाषाणाला छन्नी हातोड्याने का मारी, बारीक खडीवर गरम डांबर घालून त्यावर रोड रोलवर का फिरवील, बारीक खडीवर गरम डांबर घालून रोड रोलवर का फिरवतात, सोन्यासी तावून सुलाखून सोनार दागिने का करी, आई बाबा मारी म्हणून लावून घेऊ नये जिव्हारी, आले अपयश पदरी तरी परतू नये माघारी, आले अपयश पदरी तरी परतू नये माघारी, चेंडू सम डोके आपटावे जोराने उंच उडावे, चेंडू सम डोके आपटावे जोराने उंच उडावे, शर्यतीच्या मेंढ्यासम टक्कर द्यावी, यशासाठी क्लेश सहावे कष्ट सोसावे, यशासाठी क्लेश सहावे कष्ट सोसावे, पण मरणास शरण न जावे, पण मरणास शरण न जावे. आता काही अंधश्रद्धावरची काळ्या रंगाची कविता. कारण काही जणांच्यात काय म्हणतात की काळी साडी नेसा, म्हणलं की नाही बी आमच्यात काळी साडी वगैरे काही चालत नाही, आमच्या देवाला चालत नाही, म्हणून थोडी अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्नानं मी काळ्या रंगाची कविता लिहिली आहे, ऐका तर. बाळास दृष्ट न लागो म्हणून तीट काळी, बाळास दृष्ट न लागो म्हणून तीट काळी, मनगटास मणी काळे गळ्यात काशी गंडा काळा, ठोकुनी घेतला अंधश्रद्धेचा खेळा, काय करील बिचारा रंग काळा, फळा काळा त्यावर सफेद अक्षरमाळा, शिक्षणाने जीवन उजळा, ठोकुनी घेतला अंधश्रद्धेचा खेळा, काय करील बिचारा रंग काळा, शुभकारी कांबळे पाहिजे काळे, सौभाग्यवती होण्यास मंगळसूत्र काळे, तरुण दिसण्या कलप लावणी केस करता काळे, तर शुभकारी कान चाले साडी काळी, हेच मजन कळे, हेच मजन कळे, उगाच वाढवले अंधश्रद्धेचे जाळे, ठोकुनी घेतला अंधश्रद्धेचा खेळा, काय करील बिचारा रंग काळा.
करळे काळे मिरी काळी म्हणून खाण्याची का टाळी, निरले भांडी काळी भाकरीचा तवा काळा, काळ्यातूनच मिळे अन्नाचा निवाळा, काळ्यातूनच मिळे अन्नाचा निवाळा, ठोकुनी घेतला अंधश्रद्धेचा खिळा, काय करील बिचारा रंग काळा, शेळी काळी म्हैस काळी मग घरोघरी का पाळी, त्यांच्या दुधावर समृद्ध तुमची कुळी, काळी मांजरी घरात इकडे तिकडे पळी, काळी मांजरी घरात इकडे तिकडे पळी, तिला तुम्ही शुभ समजावणी कुरवाळी, तिला तुम्ही शुभ समजूनी कुरवाळी, आता तरी सोडा अंधश्रद्धेची साखळी, ठोकुनी घेतला अंधश्रद्धेचा खिळा, काय करील बिचारा रंग काळा, काळा कोट सांगे वकिलांची खूण, काळा कोट सांगे वकिलांची खूण, काळ्या कपड्यातून अय्यप्पा स्वामी दर्शन, काळा बुरखा करी महिला संरक्षण, आता तरी संशय दृष्टी बदला, ठोकुनी घेतला अंधश्रद्धेचा खिळा, काय करील बिचारा रंग काळा, पूजेस लिंग काळे डोळे काळे, पूजेस लिंग काळे डोळे काळे, दृष्टियोग साधता अंतरीचा प्रकाश पसरे, काली माता काळी मग का जाता संकट काळी, नवस बोलण्या तिज जवळी, विठ्ठल काळा बुक्का काळा मग का लावता श्रद्धेने कपाळा, आता तरी घाला अंधश्रद्धेस आळा, ठोकुनी घेतला अंधश्रद्धेचा खिळा, काय करील बिचारा रंग काळा, मानता तुम्ही कावळा अशुभ काळा, अशुभ नवे कावळा विचार तुमचे अशुभ, आता तरी नवीन विचारांकडे वळा, भुरसट विचारांच्या तोडा शृंखला, ठोकुनी घेतला अंधश्रद्धेचा खिळा, काय करील बिचारा रंग काळा। तर वारकऱ्यांच्यावर एक कविता मी लिहिली आहे, पण ती करोना काळात लिहिलेली आहे, त्यामुळे आता वारकऱ्यांची कविता ऐक। वारकरी आपल्या दुःख दारिद्र्यावर वार करी, आपल्या दुःख दारिद्र्यावर वार करी, न ऊन पावसाची तमा न पोट्या पाण्याची चिंता, न पोटा पाण्याची चिंता करी, सुरू होताच पंढरीची वारी सज्ज होतात वारकरी, सुरू होताच पंढरीची वारी सज्ज होतात वारकरी, गळ्यात तुळशी माळ बुक्का गंधाने सजविले भाळ, झोळी पताका खांद्यावरी तुळशी वृंदावन डोईवरी, स्त्री पुरुष भेद नाही अंतरी, स्त्री पुरुष भेद नाही अंतरी, हरिनाम भजनी तल्लीन नाचत गात गाठतात पंढरी, तेच ते विठ्ठलाचे वारकरी, तेच ते विठ्ठलाचे वारकरी। वारकऱ्यांनो यंदा नाही वारी, यंदा नाही वारी, दुःखी कष्टी होऊ नका अंतरी, तुकोबाचे बोल आठवा काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, घरीच करा चिंतन घ्या थोडीसी उसंत, घ्या थोडीसी उसंत, तर व्हाल तुम्हीही तुकोबासम संत, व्हाल तुम्हीही तुकोबासम संत। एक आता विडंबन म्हणून आहे, साने गुरुजींची कविता या लाडक्या मुलानो तुम्ही मला आधार, या याच्यावर मी एक विडंबन केलेलं आहे। या

माझं नाव कलापिनी कोमकळी. मी देवासून आले आहे. शास्त्रीय संगीत गाते. ह्याच भूमीमधल्या पंडित कुमार गंधर्व यांची मी मुलगी आणि शिष्या. आज इथे वेणुध्वनी या रेडिओ स्टेशनमध्ये मला यायचा मौका मिळाला आणि अतिशय चांगलं वातावरण आणि सुंदर स्टुडिओ बघण्याचा पण मला एक मौका मिळाला. मी वेणुध्वनीच्या भविष्याच्यासाठी मनापासून शुभेच्छा देते. आपला वेणू आणि त्याचा ध्वनी हा सर्वतूर पसरावा आणि सुंदर संगीत त्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना मिळत राहो हीच इच्छा.

0: Daily Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center, Nehru Nagar, Pelagavi. Call 08312473777.
1: आता एक विनोदी कविता ऐका. असे आमचे नवरे त्यांनी काही न म्हटलेलेच बरे. नेसले मी लाल साडी वाटलं होतं शम्मी कपूर सारखं येतील आणि म्हणतील मला लाल छडी. पण कसलं काय आले आणि म्हणाले फायर फायटरची गाडी. नेसले मी साडी पिवळी वाटलं होतं म्हणतील केतकी राणी किती छान दिसते माझी सजणी. पण कसलं काय हसत आले आणि म्हणाले वेळी अवेळी कावीळ झाल्यासारखी अशी का दिसतेस पिवळी. दुसरी नाही काय मिळाली कुठली साडी चोळी. बर बाई मी भोळी भाबडी नेसले आज तांबडी साडी. ह्यात दिसत होते मी खुलून वाटलं आज खुश होऊन हॉटेलला फिरायला जातील घेऊन. पण कसलं काय म्हणाले तांबडा रस्सा मला नाही आवडत एवढं सुद्धा नाही का कळत. मग विचार केला तडक भडक नको शांत स्वच्छ सुंदर पांढरी साडीच बरोबर. नेसले मी पांढरी साडी केसात माळला मोगऱ्याचा गजरा आरशात निरखून केला जरा नखरा. दिसते मी शकुंतला राणी वाटलं आज नक्की मिठीत घेतील मला. मऊ गुबगुबीत माझा ससा म्हणतील. पण कसलं काय आले आणि म्हणाले अशी का पांढरी फटफटीत दिसतेस पिक्चरमधल्या पांढऱ्या भूतावानी. ठरवलं पांढरी नको आता नेसू काळी. त्याला बॉर्डर निळी वाटलं येतील संध्याकाळी. अक्षयसारखं म्हणतील गोरे गोरे अंग पर सज रहा है काला रंग. अमीर की तरह आएंगे और कहेंगे जल्दी चल मेरे संग. घूमेंगे फिरेंगे ऐश करेंगे. पण कसलं काय आले आणि म्हणाले फिट्स आल्यासारखी अशी का पडलीस काळी निळी. आता राहिला एकच रंग हिरवा. माझा नावडता पण म्हटलं नेसून तरी पाहावा. वाटलं गावंढळ खेडवळ म्हणतील. पण काय आश्चर्य आले आणि म्हणाले आज काय घरात फ्रेश हवा. हिरवा मला हवा. चैतन्य समृद्धी ताजेपणाचा दृष्टीस आनंद देणारा मनास प्रसन्न करणारा सृष्टीतल्या वनराईचा पानांचा रंग हिरवा सर्वांना देतो जो गारवा. हिरव्या साडीत दिसतेस मैना मै तेरा तोता तू मेरी मैना. चल आता धीर धरवेना आनंद मनात माविना. माझ्यासाठी अशीच राह हिरवी हिरवी संसारात रोज मिळेल दृष्टी नवी. म्हणून सख्यांना म्हणते असे आमचे नवरे एकदा तर म्हणतील बरे असे वाटून प्रयत्न करीत राहावे. मागचे विसरून पुढे पुढे चालावे. आता प्रत्येकाने आपल्या मनाचे एकदा अंतर अवलोकन करावं असं मला वाटतंय. म्हणून मी माझ्याच मनाचे अंतर अवलोकन केले त्याच्यावरच एक माझी कविता. सोमवार मंगळवार बुधवार आजपर्यंत किती गेले वार. कित्येकावर केले शब्दांचे वार नावडत्यावर व्यंग टीका प्रहार चाहत्यावर जादा स्तुतीचा भडीमार. काहींना केला प्रतिकार तर काहींना मनाविरुद्ध घालावे लागले हार. तर काहींना नमस्कार मुलांना उगाचच दिला मार. शक्यतो व्हावेत त्यांच्यावर संस्कार. माहेरात सर्वांवर गाजवला अधिकार सासरी मात्र बसावे लागले गप्पगार. पण मित्रमैत्रिणींचे झाले उपकार फार. माझ्या दुःख संकटावर त्यांनी घातली फुंकर हळुवार. त्या योगे जीवन झाले सुकर. शेवटी भेटले मला गुरु जीवनी झाला नवा अध्याय सुरू. बोध गुरूंचा झाले गेले सर्व विसरा मागा माफी क्षमा करा मन साफ करा मागा माफी क्षमा करा मन साफ करा भूतकाळ विसरा वर्तमान स्वीकारा भूतकाळ विसरा वर्तमान स्वीकारा वेळ नाही त्वरा करा वेळ नाही त्वरा करा स्वतः सावरा साधना करा स्वतः सावरा साधना करा अहंकारास देऊ नका थारा अहंकारास देऊ नका थारा अखंड वाहू दे हृदय प्रेम झरा अखंड वाहू दे हृदय प्रेम झरा गुरुबोधाने गळू लागल्या अश्रुधारा गुरुबोधाने गळू लागल्या अश्रुधारा स्वच्छ शुद्ध झाला मन गाभारा स्वच्छ शुद्ध झाला मन गाभारा झाले मी हलकी फुलकी झाले मी हलकी फुलकी जसा वाहता वारा जसा वाहता वारा सर्वांना देण्या गारवा सारा सर्वांना देण्या गारवा सारा आता काव्याचाच एक प्रकार म्हणजे भारूड भारूड साधारण 15व्या शतकात एक संत एकनाथ तुकाराम महाराज वगैरे असे जे संत झाले त्यावेळेस अंधश्रद्धेचे जाळे वाढलेले होते अंधश्रद्धा दूर करण्यासाठी कीर्तन भजन भारूड असे काही प्रकार करत पण त्याबद्दल मनोरंजन पण व्हावे आणि सहजरित्या लोकांना ते समजावे अशा हेतूने भारूडाची पण रचना झाली तर मी आधुनिक भारूड लिहिलेलं आहे आधुनिक भारूड लिहिलेलं आहे ऐका तर वृद्धत्वाचे अलंकार वृद्धत्वाचे अलंकार सोस्वेना बाई सोस्वेना मजहा दागिना आवडेना बाई आवडेना मजहा दागिना अगं काय हा वेडेपणा सोस्वेना की घ्यायला जमेना अगं न जमायला काय झालं ती मस्त श्रीमंत आहे तिला आवडच नाही मुळी दागिनांची तसं नाही ग सोस्वेना बाई सोस्वेना सोस्वेना बाई सोस्वेना मजहा दागिना अगं दागिना म्हणजे अलंकार हा अलंकार म्हणजे महिलांचा शृंगार हो ना अलंकार म्हणजे लक्ष्मीचा अवतार अलंकार म्हणजे संपत्तीचा भांडार तरुण तरुणी महिलांच्या सौंदर्यात भर तसं नाही ग आवडेना बाई आवडेना मजहा दागिना ए मगासपासून काय लावलेस तुझं रडगाणं कोणता दागिना तुला आवडेना हातातले कंगण की पायातले पैंजण पाठल्या बिलवर की गळ्यातला चंद्रहार कानातल्या बुगड्या की पायातल्या जोडव्या नाकातली चमकी की कानातली झुमकी बाजू बंद की सोन्याचा कंबरपट्टा पुरे झाली आता तुमची थट्टा हाच हाच मला नेमका आवडेना अगं बाई मला तर फार हौस होती कंबरपट्टा घालण्याची तुला नाही आवडत तर दे मला घडीभर हौस भागून घेते छे छे नको मागूस ग हा माझ्या पुरताच राहू दे न आवडेना पण घालणं भागच आहे मला अगं काय बोलतेस तुझं तुला तरी कळते का दागिने म्हणतेस आवडत नाही म्हणतेस घालणं तरी भागच आहे म्हणतेस काय ग तुझे दागिने काय स्पेशल आहेत का हो ग तुम्ही अजूनपर्यंत हे दागिने घातलेच नाहीत कदाचित हे शक्यच नाही बाजारात नवीन पॅटर्न आला की आमचा सोनार पहिल्यांदा मला फोन करून बोलतो कोणते दागिने नुसतं नाव तर सांग नाव तर सांग अगं बायांनो जरा गप्प बसाल का माझे दागिने सोनाराकडं सराफ दुकानात नाही मिळत डॉक्टरांच्याकडे मिळतात ते मी त्यांना वृद्धत्वाचे अलंकार म्हणते अगं बाई वृद्धत्वाचे अलंकार ते कोणते सांगशील का आत्तापासूनच आम्ही जमवून ठेवू पुढे महाग होतील आणि पुढे मुलं सुना देणार नाहीत आमचे हे रिटायर्ड व्हायच्या आधीच घेऊन ठेवू नाही ग म्हणजे आम्हाला दागिन्यांची आवड आहे ना म्हणून म्हणतो अगं बायांनो या दागिन्यांची मी गोष्ट नाही सांगत वृद्धत्वाचे दागिने कोणते ऐकणार आहे का तुम्ही तर सांगते हो हो सांग सांग पण पहिल्यांदा वृद्धत्व सुरू झाले हे कसं ओळखावं ते आधी सांग ना सांगते की ग पाहुनी

असं मग काय करणार बाई? मी नाही होणार वृद्ध त्वचा दास, केश कलप लावणी दिसेन मी झकास, सोडून देईन म्हातारपणाचे जिणे भकास. हो हो, म्हणजे केश कलप ही तुझा अलंकारच म्हणायला लागेल. हो ना, आता दुसरा अलंकार सांगते. चाळीशीची लागता चाहूल, डोळे होती मलूल. अगं बाई, मलूल म्हणजे काय ग? अगं डोळे माझे क्षीण झाले, काही दिसेनासे झाले. पुढे काय? मग काय? चष्मा हा अलंकार ल्याले. पण मैत्रिणींनो, त्याच्या काड्या मज कानास टोचू लागल्या, मला हा आवडेना बाई, आवडेना मज हा दागिना. पुढचा अलंकार काही सांगशील का? सांगते, ऐका ना. बघता बघता आली साठी, हाती आली काठी, वाटलं होत राहीन मी तरणी ताठी, पण सरकली गोडग्यातली वाटी. अगं बाई खरंच की? मग पुढे काय झालं? पुढं काय, गेले की लंगडत लंगडत डॉक्टर यांच्याकडं. डॉक्टर म्हणती, झिजली गुडग्यातली हाड, आता काठीशी नात जोड, नी कॅप घालूनी वृद्धत्वासी करा तडजोड. हा दागिना तुम्हा दिसेना, मज हा आवडेना, आवडेना बाई आवडेना, मज हा दागिना. या खरंच की, माझ्या डोक्यात सुद्धा विचार हा डोकाला नव्हता. पुढचा अलंकार मी सांगते थांब. झाली वर्ष 65, कान झाले माझ्यावर रुष्ट, त्यात आजच्या सुना फारच खाष्ट. मुलांपुढे म्हणजे त्यांच्या नवऱ्यापुढे ग, माझ्याबद्दल करती तकरार, कुजबुजत करती सदा कुरकुर, मलाही धरवेना धीर, ऐकण्या कान झाले अधीर. मग ऐकू आलं का त्यांचं बोलणं? छे ग, मग काय केलीस? मग काय, मी आणला की श्रवणयंत्र हा दागिना, तो झुब्या

0: आगी ना। अगं मग अशी कंबरपट्ट्याबद्दल काहीतरी बोलत होतीस की, ते सांग ना।
1: हो, विसरलंच होते, आता सांगते ऐका ना।
0: बघता बघता झाली नातवंड, माझ्या उत्साहात न पडे खंड, पण वय करून उठले बंड। अगं खंड बंड हे काय लावलीस? अगं नातवंडा संगे खेळता खेळ खेळले, पाठीतले येणं कमरेतले मणके सरकले। अगो बाई, मग काय केलीस? मग काय, आवडला की ह्या कंबरपट्टा? आवडला की हा कंबरपट्टा? हो, म्हणूनच तू मला नको म्हणत होतीस। होय होय ग, पण या कंबरपट्ट्याने

0: दागिना। अगं बाई आवडीना आवडीना, तर एक तरी दागिना कुठला आवडला का तुला?
1: हो ग, एकच दागिना मला आवडला।
0: कुठला सांग ग, लवकर सांग लवकर सांग।
1: आता आली दाताची पाळी, खाता येईना भाकरी पोळी।
0: मग मग काय मग काय?
1: बसवली की दाताची कवळी।
0: हा मग
1: बसवली दाताची कवळी, परत

केला म्हणून सख्यांनो म्हणते, तुम्हाला आत्तापासूनच हे वृद्धत्वाचे अलंकार नको असतील तर रोज थोडा व्यायाम करा, योगा करा. आणि मनाने आपण तरुण आहोत, वृद्ध झालो ही भावनाच काढून टाका. आणि

बेळगाव मधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286. आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगाव अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड बीपीएच प्लस एमपीएच हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात एमपीएच अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. एनएएसी कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर जेनेमसी कॅम्पस नेहरू नगर बेळगावी. फोन नंबर 08312444444 extension 4327.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

0: mp3marathi.com.
1: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. अलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.
2: ಕರ್ನಾಟಕ ಲಿಂಗಾಯತ್ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆ ಬೆಳಗಾವಿ ನಿಮ್ಮ ಕನಸನ್ನು ವೈದ್ಯಕೀಯ ವೃತ್ತಿಯನ್ನಾಗಿ ಪರಿವರ್ತಿಸಿ. KLE

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: ರೇಡಿಯೋ ಕೇಂದ್ರ ನಮಸ್ಕಾರ.
1: कैंसर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव.
2: कैंसर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटतील.
1: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल.
2: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येथे
1: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल.
2: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
1: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ॲडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार.
2: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येथे.
1: फोन नंबर 08312552500 आणि 247377.
2: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099.
1: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येथे.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286. पहिल्यांदाच हुबळीमध्ये नवीन व युवा उद्योजक, स्टार्टअप व्यावसायिक तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी. तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा. तुमच्या स्वप्नातील व्यवसायाचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष एक दिवसीय स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा Empower 365, कल्पनेपासून कंपनीपर्यंत. रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी हुबळी येथे यशस्वी आणि फायदेशीर उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका. आजच आपले नाव नोंदवा. नोंदणीसाठी संपर्क 9513519666. गिकोना सक्सेस स्ट्रॅटेजी.

0: सैनिक कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. अलर्जी, त्वचा रोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड बीपीएच प्लस एमपीएच हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात एमपीएच अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. एनएएसी कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर जेनेमसी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327. कर्नाटक लिंगायत शिक्षण संस्था बेळगावी, तुमच्या स्वप्नांचे रूपांतर वैद्यकीय व्यवसायात करा. केली नीट रिपीटर बॅच आता बेळगावीत प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. केली विद्यार्थी तसेच गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विशेष शुल्क सवलत. नीट 2026 मध्ये 400 पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण. विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा. पहिली बॅच 3 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली आहे. उशीर करू नका. डॉक्टर होण्याच्या तुमच्या स्वप्नाकडे आजच पहिले पाऊल टाका. अधिक माहितीसाठी संपर्क 9912340868 आणि 9380056483. केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केली युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.